स्वागतचा ऐकोप्यानो कोंगनीनाथ कार्यक्रमात आवलिडिया रॉड्रिगस उजरे कोंगनीनाथ कार्यक्रमात आता मी ऐकोव्या पहिले गीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनील वेगस गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

हसमुख लेंगेत, साहित्य लॉयड ड्रेगो आणि रोशन क्रास्ता, संगीत विनिल वेगस, गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा, गीत चिंतनान येताय.

या गीता सवें आईचिये कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेळता परत एक पटी देव बरे करूं। दळवरेक कोंगणी पदा कोंगणीनाथ कार्यक्रम ऐकून आसल्यात। ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग।

मुगच्छा ऐको प्यानो कुम्नीनाथ कार्यक्रमात आउलिडिया रोड्रिगस उजरे कुम्नीनाथ कार्यक्रमात अतामी ऐकोव्या पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गैलेले जावना साथ प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

मुक्लिंगीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात एडन डेसा, विनय लोवेस आणि प्रज्योत डेसा. गीत हॅलो ब्युटी.

0: या गीता सवें आईचे कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करूं. येदोळवरेक कोंगणी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम आयकून आसल्यात. आयकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.
1: निकलके नंदुलर रेडिओ निनाद 90.4 FM.